होवे जे इको ग्रंथ अंदर बाणी, होवे जे इको ग्रंथ अंदर जाचक फेर भुलेखा ना।